0: हम सब दास प्रभु शरण परायणम. सिक्स सो
1: šiestýkrát
0: कंटिन्यू
1: a pokračujte.
0: फाइव टाइम्स मोर
1: ešte 5 krát.